0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

वेणुधुनी 90.4 एफएम केएलई कणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 5 ऑगस्ट 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार, स्वतःवर विश्वास ठेवा, अर्धे यश तिथंच मिळतं. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. राम मंदिर अयोध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. दिवस होता आजचा. जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर व लडाख असे विभाजन करण्यात आले. मार्स 6 अंतराळयान USSR वरून प्रक्षेपित झाले. दिवस होता आजचा. नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. 1990 पर्यंत त्यांची सुटका होणार नव्हती. पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल ओहायो अमेरिका येथे वापरण्यास सुरुवात झाली. दिवस होता आजचा. साल होता 1914. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क अमेरिका याची कोनशिला घातली गेली तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. जेनेलिया डिसोजा भारतीय अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. काजोल भारतीय अभिनेत्री, पद्मश्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. व्यंकटेश प्रसाद जलदगती गोलंदाज यांचाही जन्मदिवस आजचाच आहे. विजया राजाध्यक्ष लेखिका व समीक्षिका यांचाही जन्म आजच. शिवमंगल सिंग सुमन भारतीय कवी आणि शैक्षणिक यांचाही जन्म आजच्याच दिवशी. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मनुष्य अमेरिकन अंतराळवीर यांचाही जन्म आजच आहे. वासुदेव शास्त्री खरे इतिहासचार्य लेखक नाटककार व कवी यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: मधमाशी मध चाखायला येते पण तिचे पाय मधाच्या भांड्याला चिकटतात आणि तिला त्या भांड्यापासून दूर जाता येत नाही. पुन्हा पुन्हा आपली अशीच अवस्था होत असते. आपल्या ऐहिक जीवनाचं स्वरूप हे असं आहे. आपण जगात का म्हणून राहतो? मधाचा स्वाद घ्यावा म्हणून आपण या ठिकाणी आलो आणि आपले हातपाय मधाला चिकटून बसले. आपण काहीतरी पकडायला म्हणून आलो आणि अखेर आपण स्वतःच पकडले गेलो. उपभोग घेण्यासाठी आपण आलो पण आपणच उपभोग्य ठरलो. सत्ता गाजवण्यासाठी आपण आलो पण आपल्यावरच दुसरे सत्ता गाजवू लागले. काहीतरी काम करावं म्हणून आपण आलो पण आपणच दुसऱ्याच्या कामी लावले गेलो. सदा सर्वदा आपण हेच पाहत आलो आहोत आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला हेच दिसून येत आहे. आपल्यावर दुसऱ्यांच्या मनाचा पगडा सतत बसतो आहे आणि आपण दुसऱ्यांच्या मनावर प्रभाव पाडण्याचा सतत प्रयत्न करीत आहोत. जीवनातील सुखांचा उपभोग आपल्याला घ्यावासा वाटतो पण सुखच आपली जीवनशक्ती भक्षण करतात. प्रकृतीकडून प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावी अशी आपल्याला इच्छा असते पण सरते शेवटी आपल्याला असं आढळून येतं की प्रकृतीनेच आपल्यापासून प्रत्येक गोष्ट हिरावून घेतली आहे. तिने आपलं पूर्णपणे शोषण केलंय आणि आपल्याला बाजूला टाकून दिलंय. अशी जर वस्तुस्थिती नसती तर जीवन सुखमय झालं असतं. तरीही हरकत नाही, अपयश येवो यश लाभो आनंद वा दुःख हो, जर आपण बंधनात सापडलो नाही तर आपलं जीवन सर्वदा सुखमय होईल. दुःखाचं प्रमुख कारण हे आहे की आपण आसक्त आहोत, आपण बंधनात सापडलेले आहोत. यासाठी गीता सांगते, सतत कर्म करा, कर्म करा पण आसक्त होऊ नका, बंधनात पडू नका. कोणत्याही वस्तूवरून मन काढून घेण्याची शक्ती स्वतःमध्ये साठवून ठेवा. एखादी वस्तू तुम्हाला कितीही प्रिय असो, तिच्यासाठी तुमचे प्राण कितीही व्याकुळ होत असोत, तिचा त्याग करण्याचा प्रसंग आला तर तुम्हाला होणाऱ्या यातना कितीही भयंकर असोत, तरी वाटेल तेव्हा तिचा त्याग करण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगी असू द्या. दुर्बलांना या जगात स्थान नाही आणि परलोकातही नाही. दुर्बलतेमुळे मनुष्य गुलाम बनतो. सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखांचं कारण ही दुर्बलताच होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. रोगाचे असंख्य जंतू आपल्या भोवती पसरलेले आहेत. परंतु जर आपण दुर्बल नसलो, जर आपले शरीर आधीपासून अस्वस्थ नसलं, तर ते आपल्याला काही करू शकत नाहीत.

वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमच्या आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. वृषभ रास, काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. मिथुन रास, आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. जमीन किंवा कुठल्याही प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कर्क रास, आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. महत्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. सिंह रास, छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. कन्या रास, तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमचे साथ देते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. वृश्चिक रास, आपला संयम ढळू देऊ नका, विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यास स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. धनुरास, तुमची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा, अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. मकर रास, निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुंभ रास, चांगल्या सदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस आहे. आणि शेवटची मीन रास, तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैशाला घेऊन खूप चिंतेत राहू शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली म्हणून तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आता वेळ झालेली आहे निरोपायची, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. गोरिमा हजारिका भारतीय नृत्यांगना यांची आज पुण्यतिथी. प्राणकुमार शर्मा भारतीय व्यंगचित्रकार यांची पुण्यतिथी आजच. ज्योत्स्ना भोळे गानसम्राज्ञी गायिका आणि अभिनेत्री लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. KPR गोपालन स्वातंत्र्यसैनिक कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. भगत पुरण सिंग भारतीय प्रकाशक पर्यावरणवादी आणि परोपकारी पद्मश्री प्राप्त यांची पुण्यतिथी आजच. अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्यसैनिक विचारवंत तत्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आजचा आपला विषय आहे समस्येचं समाधान संधीनं. समस्येचं समाधान संधीनं हे कसं साधलं ते आपण पाहूया. हे उदाहरण ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या आजाराच्या विषयी आहे. कधी कधी मुलांना खरोखरच समस्या असतात आणि त्या मुलांच्या आणि पालकांच्या आकलना पलीकडे असतात. आपण नचिकेतचं उदाहरण घेऊ. नचिकेत आमच्याकडे आला तेव्हा तो 19 वर्षाचा आणि BSc फर्स्ट इयर करत होता. साधारण ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. नचिकेतचे बाबा थोडेसे चिडलेले पण हतबल वाटत होते. आई घरगुती साडीतच आणि भरपूर रडून झाल्यावर कोमेजलेला दिसतो तसा कधीही पुन्हा रडू फुटेल अशा चेहऱ्यानं समोर बसली होती. नचिकेत इकडे तिकडे पाहत नख खात हिरमुसल्या चेहऱ्यानं बसला होता. करिअर संबंधी समस्या आहे एवढं कळल्यानंतर आई वडिलांनी इतर माहिती त्याच्या समोर सांगणं त्याला अपमानास्पद वाटू शकतं म्हणून मी नचिकेतला त्याची IQ टेस्ट करण्यासाठी पाठवलं. इतकी तातडीनं आणि जवळजवळ हट्ट करून अपॉइंटमेंट घेण्याचं कारण काय, नेमकं झालंय तरी काय हे नचिकेतच्या आई बाबांना विचारलं. बोलताना त्याच्या आईला पुन्हा रडू फुटलं. लहानपणी हुशार होता हो, हे असं काय झालं? तू गप्प बस ग, तुझे लाडच भोवतायत, मी सांगतो, वैतागलेल्या स्वरात नचिकेतचे बाबा बोलत होते. नचिकेतला 10वीला 60% मार्क्स, 11वी सायन्सला 40% आणि 12वीला 1 वर्ष गॅप घेऊनही फक्त 39% मार्क्स पडले. 40% मार्क्स पडले असते तर मॅनेजमेंट सीट घेऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आमची तयारी होती. पण तेही नाही जमलं ना, कारटा अभ्यासच करत नाही. 2 तास एका जागी बसून नीट अभ्यास करताना मी त्याला पाहिलेलाच नाही. पण एकुलता एक मुलगा, बाकी अनेक गोष्टी करतो पण अभ्यासात ठोंब्या, त्याचं लक्षच नसतं. आता BSc ला घालावं लागलं. 4 महिने गेला कॉलेजमध्ये पण आता म्हणतो मला कॉलेजमध्येच बसवत नाही. गेले 8 दिवस घरातच आहे, सांगून दमलो. शेवटी म्हटलं शिक्षण सोडलंच आहेस तर आता भटगिरी कर, पूजा अर्चा विधी शिकवतो. माझा एक भाऊ रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या मूळ गावी आहे, तो हेच सगळं करतो, पौरोहित्य. पौरोहित्य करूनही त्याच्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित चाललंय. लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा, गणेश चतुर्थी, विसर्जन, वास्तुशांत, श्रावण महिन्यात तर अनेक पूजा. म्हटलं ते तरी कर, तर ही रडायला लागली. शेवटी आलो तुमच्याकडे. मी त्यानं शांत केलं, त्याची इतर हिस्ट्री घेतली. गरोदरपणी काही औषधं घ्यावी लागली होती का, त्याला झालेले आजार, अनेक गोष्टी. नचिकेतच्या डिलिव्हरीच्या वेळी खूप वेळ लागला होता. त्याचं वजन जास्त होतं आणि एकदा तो 4थीत असताना पडलाही होता. कपाळावर खोक दिसत होती, कांजिण्या येऊन गेलेल्या होत्या. पण बाकी कोणताही मोठा आजार त्याला झालेला नव्हता किंवा तशी अनुवंशिकताही नव्हती. आता त्याचा स्वभाव, मानसिक भावनिक लक्षणं याबाबत विचारणार तेवढ्यात नचिकेत आपला IQ रिपोर्ट घेऊन आला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होत. त्याचा IQ 133 होता, म्हणजे जिनियस, एखाद्या शास्त्रज्ञाचा असावा तसा त्याचा बुद्ध्यांक होता. मी त्या तिघांचंही अभिनंदन केलं पण त्यांचे चेहरे खुलले नाहीत, त्रासलेले होते. त्रासलेले होते ते कोरे झाले एवढंच. आणि नंतर त्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह मला स्पष्ट दिसलं. IQ म्हणजेच बुद्ध्यांक इतका चांगला असेल तर 10वीला फक्त 60% आणि नंतर 12वीत 2 वर्ष घालून 39% मार्क्स का मिळावेत, हाच त्यांच्या मनातील प्रश्न होता. अर्थात तो आमच्याही मनात होता. म्हणून आम्ही त्याच्या लर्निंग डिसऑर्डर्स म्हणजे अध्ययन अक्षमता याविषयीच्या मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजेच सायकोलॉजिकल टेस्ट करायचं ठरविलं. त्यांना दिलासा देण्यासाठी हेही समजावलं की जगभरात प्रसिद्ध असणारी आणि अतिशय बुद्धिमान म्हणून नावलौकिक मिळवणारी माणसंही अध्ययन अक्षमता असणारी होती यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना शालेय शिक्षणात व्याकरण येत नसे, लिखाणही जमत नसे. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिलही अध्ययनात अकार्यक्षम ठरले होते. डिस्नेलँड सारखी अद्भुत स्वप्ननगरी साकारणारे वॉल्ट डिस्ने, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासारखे शास्त्रज्ञ, थॉमस एडिसन सारखे संशोधक या सर्वांनाच या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. अध्ययन अक्षमता असेल तर बुद्धिमत्ता असूनही ती शालेय अभ्यासात दिसून येत नाही, परीक्षेत गुण मिळत नाहीत. एडिसनला तर शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. आता मानसशास्त्राचा खूप विकास झाला आहे. निदान नचिकेत मध्ये कोणती अध्ययन अक्षमता आहे हे शोधून काढून त्यावर आपण उपाय करू शकतो. गरज असेल तर उपचार करू शकतो, म्हणजे औषधं देऊ शकतो. आणि काही क्षमता त्याच्यात नसल्या तरी त्या ज्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करून काय नाही यापेक्षा काय आहे याचा उपयोग करून घेऊ शकतो. एकंदर उपाय, उपचार आणि उपयोग यानं आपण त्याला नक्की चांगली करिअर देऊ शकतो. अध्ययन अक्षमतेचा मुलगा असं डिफेक्टिव्ह पीसचं लेबल लावण्यापेक्षा समुपदेशन, स्किल ट्रेनिंग, सायकोलॉजिकल टूल्स, औषधोपचार यांच्याद्वारे मुलांच्या बलस्थानांवर जोर देत त्यांचा आकाश तयार करण्यासाठी त्यांना अवकाश दिला पाहिजे. त्या तिघांचे चेहरे आता शांत दिसू लागले. आशा आणि थोडी साशंकताही त्यांच्या चेहऱ्यावरून वाचता येत होती, पण आता दिशा मिळाली होती. नचिकेत आणि त्याच्याबद्दल त्याच्या आई वडिलांच्या सायकोलॉजिकल टेस्ट अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या. निरीक्षणाचा पूर्वेतिहास, चर्चा या सगळ्यांचा आधार होताच निदान झालं की नचिकेतला ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ही लर्निंग डिसऑर्डर आहे, म्हणजे अध्ययन अक्षमता आहे. यामुळे सतत चित्त विचलित होत राहते, मन एकाग्र करता येत नाही. याचा परिणाम अभ्यासावर होऊन बुद्ध्यांकानुसार अभ्यास, परीक्षा यात यश मिळत नाही. नचिकेतचा बुद्ध्यांकच खूप उच्च असल्यामुळं या व्याधी सकटही तो कसाबसा पास होत गेला, पण पुढील शिक्षण क्रमात अधिकाधिक अडचणी येऊ लागल्या. लक्ष एकाग्र करणं कठीण होत असल्यामुळं लेक्चर समजत नाहीत, कंटाळा येतो, यामुळं निराश वाटून तो कॉलेजला जातच नव्हता. हे सर्व समजावून सांगत असतानाही नचिकेतची चुळबुळ चालूच होती. मी त्यांना समजावलं की योग्य आहार, निश्चित असे औषधोपचार यांनी ADHD म्हणजे अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव यावर उपचार होऊ शकतील. अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येऊ लागेल. अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा यांचे तंत्र मंत्र मी नचिकेतला शिकवले. त्याला पुन्हा 12वी व एंट्रान्स एक्झामला बसण्याविषयी मार्गदर्शन केले. गणित आणि सायन्स या विषयांचे कन्सेप्ट समजण्यासाठी 1 ते 11वीचा पुन्हा रॅपिड स्टडी करून घेतला. 12वीचा अभ्यास करणं त्याला फारसं जड गेलं नाही, कारण योग्य मदत मिळाली होती. इंजिनिअरिंगच्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या शाखेला त्याला प्रवेश घेतला. अभ्यासक्रम सोपा होता, पण ब्रांच नवीन असल्यामुळं नोकरीची शाश्वती होती. हे सगळे आडाखे बरोबर ठरले, खरे ठरले. नचिकेत पास झाला, डिस्टिंक्शन मिळाली, उत्तम नोकरीही मिळाली. मल्टीनॅशनल कंपनीत असल्यामुळे तो देश विदेशात फिरत असतो. अशी ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरीत सुफळ संपूर्ण झाली. याचं कारण मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे समस्येचं अचूक निदान, त्यावर उपाय, उपचार, उपयोग, त्याच्यातील बलस्थानांचा आणि कमतरता, दोष, समस्या, आव्हानं लक्षात घेऊन त्यावर मात करून करिअर मॅनेजमेंट व प्लॅनिंग. समस्या आहेत म्हणून काळजी नका करू, तर समस्या जाणवता क्षणी काळजी घ्या, मदत, मार्गदर्शन मागा. मानसशास्त्र इतकं विकसित झालं आहे की तुम्हाला जरूर आधार मिळेल. नचिकेतच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आणून द्यावी असं वाटतं की नचिकेतला लहानपणीच, म्हणजे 4थीच्याही आधी, जर ADHD बाबत मेडिकल ट्रीटमेंट आणि मानसशास्त्रीय समुपदेशन व मदत मिळाली असती तर अधिक उपयोग झाला असता. नचिकेतचा आत्मविश्वास इतका ढासळला नसता, तो अभ्यास विषयात कच्चा राहिला नसता, वेळ श्रम पैसा वाचला असता, त्याला व त्याच्या आई वडिलांना भावनिक ताण आणि त्रास भोगावा लागला नसता। म्हणूनच विकार आणि विकास या दोन्हीसाठी मानसशास्त्राची जरूर मदत घ्या। करिअर मॅनेजमेंट ही लहानपणापासूनच करावी लागते हेही लक्षात घ्या।
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत। ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467999.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.